0: मनुष्य क्यों बनाओ सर?
1: तुम्ही आपलंच आपल्या पुऱ्या करायला बनलेले, मीच आपल्या कसं पुऱ्या करायला सक्तो?
0: मला तुझं मग तुला धेरे माहेर असं प्लीज.